द्रवर गैर वास्तंग असर गय नवास्तंग प्रभु गय नवास्तंग सोजो गय नवास्तंग रंगे नवास्तंग भंगे नवास्तंग गम्य नवास्तरमे नवास्तंग जलासरे नवास्तंग निरासरे नवास्तंग जाते नवास्तंग पाते नवास्तंग अजबे नवास्तस्त अजबे अदेसंग अदेसे नवास्तंग पेसे नवास्तंग निर्तामे नवास्तंग निर्वामे नमो सर्व काले नमो सर्वदयाले नमो सर्वरूपे नमो सर्वभूपे नमो सर्वखापे नमो सर्वथापे नमो सर्व काले नमो सर्वपाले नमस्तास्त देव नमस्तंग अपेव नमस्तंग अजनमे नमस्तंग सुभमे नमो सर्वगौणे नमो सर्वपौणे नमो सर्वरंगे नमो सर्वभंगे नमो काल काले नमस्तस्त दयाले नमस्तंग भरणे नमस्तंग अमरणे नमस्तंग जरारंग नमस्तंग कृतारंग नमो सर्वतंदे नमोस्त बंदे नमस्तंग निस्साके नमस्तंग निर्वाके नमस्तंग रहीमे नमस्तंग करीमे नमस्तंग अनंते नमस्तंग महंते नमस्तस्तरागे नमस्तंग सुहागे नमो सर्वसोखं नमो सर्वपोखं नमो सर्वकर्ता नमो सर्वहर्ता नमो जोग जोगे नमो भोग भोगे नमो सर्वदयाले नमो सर्वपाले चाचरी शांत प्रसाद